0: 야다데티첸당게 Tina Tirang Yang Dunzin Batsirang Jumage, Warnung Tinji Ponyaga Lintendinga, Lutung Ling, Adonin Sukalchi, Janum Bazako Triul, Tina Tupunan Bagayang, Tarta Dadi Chichin Damna, Natsu Lintende, Sanshin and Gayula. Tina Tamdening each in a matigung Lintendanga Godrio Nuglchi, Motors Hill. Tomara Laman Dimuga Kangshi suits Hama Mandaga Sergunuga Manglishitang, a letter chick, Tension Pama Gila Kesergunuga Manglishi, the bigger retter chule, Sonter chick, a languma serge, chortinari Sergunuga Manglishi, a do bigger, demi joyang Sergunuga Lenshi, a lama canchilla domage, Nyangina Gichikina Yosergunuga Manglishi, Huangunga, a capama Sergunuga Donenshi, a lama young mudomage, Jahibi Nimusergunuga Manglishi. Tina Tirunga Lensen de Chi, Tumer Godrio Nulchi, Alaman Dimuga, Hirschi suits from Mandaga Sergunuga, among Lindigan. Retinangatu Lensen Gusama Triang to Pur Niga Kalma Capron with the Tanga Gidak, a cheer religion, Nilan's Gil. Wait to put you demo.
1: Demo, अरे तमन ता तीन दोने गेर कर नाम बयां चिपर नहीं है
0: अरे
1: अरे थांसी को मंगा दी नाम ला बंगो मालूम चुक मत ना
0: नाम ला बंगे चजे
1: नाम ला बंगो चुक मालूम बंगो निमा जी चुक मत नाम ला बंगे ना
0: अरे ते साउंड मार्की था
1: नाम ला बंगो ना ये ना का रुंधन था का ना नाम ला बंगो तीमो जगह तक्षी सोमा संगो के तक्षी मत ना
0: मालूम नंगे निमा Are they matter to the shake? Are they not to put a column together from a shagger? Wait to put you the more. Are they not to put a column the South Maritina, not to column the name meant at the key, Capernda, Gacha, Shematta Gunter, the name meant at the Tatunga column de Capern over, Gassesha. Wait to put you the more.
1: Tori,
0: Я чугбын амбадына дегүнгэ варнун чинжи поняга ленцэнди чи тумар годжи юу нүгэлэгчи алман джигмүгэ хэнгчи су цама мэнжага сэргүнүгэ амангландэ татан ацы нямхчикэ сэнжинан жуйэл. Аретина янг чаштунвага гэна капарзгэ цара коргүгэ дэна чи чугбындэгэ капарахчгэ ргэ жуйэл. О аретина ki nga chu khapar nda cha mahkur tha di na nga chu warnung chenji po nya ge len chen di nga khapar yung khen ge chuk bu zig mendang ni chen jiri di na shuni nga chi nyam khchik ge alama njigmu ge ghalakil nye mu nde ro nyong zig yil